0: मोनसे मोना फे फे गाब नाय फंबायनि थेंक इउ
1: जोबोद मोजां फंबाय नोंनि मुङा मामोनलाय
2: फंबाय आंनि मुङा मुसिदिबजन बर'
1: नोङो मा खालामनो सान्दों दायो
2: आं दोंसे खन्थाय आवरायनो सान्दों
1: दे आवरायदो
2: आसामा जोंनि समायना आसामा जोंनि समायना सेबनो गैया गुनि भारतनिनो सान खारग्रा रायजो सानजा दिगिनि अराय जिउ नागिरब्लाबो सान हर बेसेबा गोबां आसामनि बायदि मोननो थाङा हासार गोनां हा जेबां अराय गोजोनथाव सोमखोराबोनि भारतनिनो सान खारग्रा रायजो सानजा दिगिनि बैसागुआव जोंनिनो बिमा मुसारा जाना गिदिङो मागाव मायनावरायनो सुनायना खायफैदिङो दुफांनि मोनाय हाथरखिजों खानाय साजायनि भारतनिनो सान खारग्रा रायजो सानजा दिगिनि हाजो हायेन खसे खालामग्रा जायख्लं बायदि नुयो बोलोमुथिनि गुवार गंखौ आं खुलुमनि जोनोम मोनबाय बेयावनो थैनाबो बेयावनो आंनि खुलुमबाय
1: जोबोद मोजां
3: आब' आब' आं दिनसे सल' फरायनो सान्दों
1: दे फराय बिदिब्लालाय
3: आथिं गोलाव मोनसे समनि बाथ्रा सासे बुरै दंमोन बियो फालोसे मोसौ फिसिनानै थोब्लिब माब्लिब जानानै दंमोन बि उन्दुनाय न'आ जोबोर गोजाम बिनि उखुमनि थुरिफोरा फोनलांजोबलायलाय अखा हाब्ला सेरोमोन सानसेखालि जोमै दाखि फबनाय हराव जाखां लोंखां उन्दुनोसै समाव हे गसाय आथिं गोलावा मोनब्ला हामगौ होननानै बुरैया बैसाङाव गाखोना उन्दुना थानायसै बै खालिनो हराव सासे सिखावा बुरैनि मोसौ मासे खावना लांनो फैनानै गलिनि सेरावनो थाखो माननानै बुरै उन्दुलांनायसिम नेनानै थानायसै मासे मोसायाबो बुरैनि मोसौ जानो होननानै खोमसि खोमला सिरि सिरि फैनानै गलिनि मोसौ फालोनि गेजेराव हाबना बुरै उन्दुजासिम नेनानै दङमोन मोसा आरो सिखावा बुरै बुंनाय बै बाथ्राखौ खोनायो नाथाय आथिं गोलावा मा बेखौ हमनो हायैयाव साननो हमबाय आथिं गोलावा बा मा बुरैया उन्दुलांनायसै सिखावा मोसौ खावनो गलियाव हाब्बाय सिखावा साननायसै बबे मोसौआ मोजां बबे मोसौआ गाज्रि खोमसि खोमलायाव माबोरै सिनायनो बेनिखायनो थाफ्लियाव आखाय होनाय लोगो लोगो जाय मोसौआ बाज्ल'आव खांगोन बिनो गोख्रों आरो मोजां जाथारगोन बेखौनो थिरां खालामनानै बियो माफा माफायै मोसौफोरनि थाफ्लियाव आखाय बिलिर लांनायसै बेफोरबायदियै बियो आखाय बिलिर लांनानै लांनायावनो मोसानि थाफ्लियाव आखाय नांनायाव मोसाया बाज्ल' खांनायसै सिखावा साननायसै बे जोबोर गोख्रों मोसौ बेखौनो लांनांगौ जाबाय बिदि साननानै बियो मोसानि लांजायखौ फायख्रबनानै बेखौ होनानै लांनो नागिरोब्ला मोसाया साननायसै बुरैया बुंनाय आथिं गोलावा आंखौ मोनबाय बिदि साननानै मोसाया आरोबाव बाज्ल'फिनबाय सिखावा सानबाय बे एसेल' मोसौ नङा बिनि बिखुङाव गाखोआब्ला बेखौ लांनो हानाय नङा बेखौ साननानै सिखावा बारगासेनो मोसानि बिखुङाव दफुं गाखोयोब्ला मोसाया गावखौ आथिं गोलावानो मोनथारबाय होनना हमना लानानै गलिनिफ्राय ओंखारनानै गोख्रै खारनो हमनायसै सिखावाबो मोसौनि आखलखौ नुनानै बुजिनायसै मोसौ नङा बे माबा आथिं गोलावसो दिनै आंखौ थारैनो आथिं गोलावानो मोनथारबाय सानैखौ आथिं गोलाव साननानै गिनायजों हां सरथे लायो सिखावखौ बिखुङाव लानानै मोसाया हाग्रायाव हाबहां जाब्लानो सिखावा थै थां मोसानि गोदोनाखौ हमख्रबबोनानै लायो अब्ला मोसाया साननायसो अ बे आथिं गोलाव नङा गोदोना हमख्रब बग्रासो मोसाया गिनानै आरोबाव गोसासिन खारनो हमनायसै सिखावा मोसाखौ गोदोनायाव हमख्रब बनानै लाखिनो हायैनि उनाव बिनि लान्जाया आखाय नांहैब्ला मोसानि खारनाया बारा जासिनो बेनि खारनायाव सिखावा मोसानि बिखुङाव थानो हायि जानानै हायाव गोग्लैनायसै नाथाय बियो मोसानि लान्जायखौ एरैबादि गोसायै हमथाबदोंमोन मोनदि लान्जाया सिखावनि आखायावनो गल'नानै थालाङो मोसाया खारनानै गबाय बियो हाग्रानि सिङाव मोनहैनानै एसां लास्रानानै साननायसै बिखौ गोदोना हमख्रब बग्रा नङा लान्जाय बोख्ल'ग्रायासो मोनदोंमोन ओजों सिखावा आखायनि लान्जायखौ दांना सिंग्रो मोननाय खालामनानै नुबायदि बियो बेयो मोसौनि नङा गुबुन जुनारनिबो नंबावा मोसानि लान्जाया अब्लासो बियो जोबोर गिनो हमबाय अब्लाबो हरा गोबाव दंबावोमोन बेनिखायनो बियो आद्रा थानाय हरखौ थांहोनो खाथिनि गोजौ थाइजौ बिफां फांसेयाव गाखोनायसै ओजों मोसाया हाग्रायाव हाबनानै गावखौ लान्जाय बोख्ल'ग्राया मोननाय बाथ्राखौ